इंसान ॾाढियूं कुर्बानियूं ॾींदो आहे पंहिंजे प्यारनि लाइ, पर उन्हनि कुर्बानी ॾियण खां बाद में न मतिलबु इहो हूंदो आहे त उन इंसान जी क़दुरु खे न सुञातो वेंदो आहे, उन इंसान खे न सुञातो वेंदो आहे। ऐं हर कोई जेको आहे इहो चवंदो आहे त भई हीउ केतिरो न मतिलबु फालतू इंसान आहे जेको हर कंहिंजे लाइ सभु कुझु कंदो वठंदो आहे। त एतिरो बि इंसान खे वाक़ई न करणु घुरिजे पंहिंजनि जी अॻियां जो हुनखे पंहिंजी इज़त पंहिंजी वैल्यू जेको आहे न उहा घुरणी पवे। ईअं न कंदा कयो बाबा, जेके बि तव्हांजा पंहिंजा आहिनि जेके तव्हांजो ख़्यालु कनि था उनजो क़दुरु कंदा कयो, छो त पंहिंजा जेके हूंदा आहिनि, जेके तव्हांजा पंहिंजा दिली अज़ीज़ हूंदा आहिनि, तव्हांजा क़रीबी हूंदा आहिनि, अगरि उहे तव्हांजो ख़्यालु कंदा, अॼु जे अहिड़े दौर में अगरि कोई तव्हांजो ख़्यालु करे थो त उन माण्हू जो क़दुरु लाज़मी कंदा कयो। मूं खोड़ अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि जेके अगरि जंहिंजो क़दुरु कयो वेंदो आहे न, यानी की अगरि तव्हांजो कोई ख़्यालु रखे थो त उन इंसान जो तव्हां क़दुरु न आहियो कंदा, तंहिं कंदा कयो बाबा। इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका अगरि तव्हांजे अंदरि मौजूदु आहे, तव्हां इंसान जो क़दुरु नथा कयो, त यकीन ॼाणो तव्हां मुंहिंजी नज़र में इंसान ई न आहियो।